0: हम दोनों साथ होंगे तो मुझे लगता है मैं पुल से रात से भी गुजर जाऊंगी।
1: कोई भी तूफान, कोई भी मुश्किल हम दोनों को दूर नहीं कर सकते।
2: मैं तुम्हें बर्बाद करके रहूंगा तजीन।
3: मैंने कुछ नहीं किया।
4: मुझे तो शर्म आ रही है तुम्हें अपनी बेटी कहती हो। फिर
5: किसी को मुंह दिखाने के काबिल नहीं छोड़ा इसने।
3: अम्मी मर गई हो तुम हमारे लिए।
0: मैं जानती हूँ इस पैनिक के पीछे कौन है।
1: कौन?
0: तुम। आई बड़े लवर बॉय।
6: वाह जी वाह, क्या कमाल की एक्ट्रेस हो तुम।
7: तू मेरा
8: देखिए खफा
9: दिवे राज्य गाड़ो मिगटीग कुरिया मिगंदनी फिल्मी दुनिया प्रोग्राम मी फिल्मी दायरा गे वाहक तक फिल्म तक सीरीज तो गे वाहक तेबेफुल ना हिसा कुरमा गुशाला दे प्रोग्रामे मी दुगे प्रोग्रामे हुशाला देने अलवन नसत रशीद ಒಮ್ಮೆ ದುವಾಹಕುಸ್ ಫಿಲ್ಮಿ ದುನಿಯೆ ಆ ಖಬರ್ ತಕಕ ಆ ವಾಹಕತ ತಿಲೋ ಮುಂದಾಣೆ ಏಂಕಮಂ ಅಣ್ಣ ಹಫ್ತಾಗವಿಸ್ ತೇಬೇಫುಳ ನಾಹಮೆಯ ಫಿಲ್ಮಿ ದಾಯರಾಯ ಗುಳೆ ಆ ವಾಹಕ ತಕ ತಫಾತ್ ಜೋನ್ರಾಗೆ ಫಿಲ್ಮ್ ತಕ ಸೀರೀಸ್ ತಕ ತರಿನ್ನ ಫಣ್ಣಾನು ನಗುಳೆ ಮೌಲಮಾತ ಮಿನುಂವೆಸ್ ಫಿಲ್ಮಿ ದಾಯರಾಗೆ ತಫಾತ್ ವಾಹಕ ತಕಾಗೆ ಬದ್ದೆಕೊಲ್ಲುಮ್ಗೆ ಉಮೇದುಗ ಅಳುಗಂಡು ತೇಬೇಫುಳ ನಾವಕಿವೆದಾನ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಉಫದ್ದ ಮಿ ಹುಷಾಳಾದಿನಿ ಅಳಗಣ್ಣ ಸತ್ ರಶೀದ್ ವರಂ ಉಫಾವೆರಿ ಬಾಜವೆರಿ ದುಹಕಂಗಿದೆ ವಸ್ಸಲಾಮ ಅಲೈಕುಂ.
10: ಮುನಿಫೋಹಿ ಫಿಲ್ವಾದಿ ಮೌಲುಮಾತ್ಗೆ ಖಜಾನ ಮುಸ್ಸಲಿಕೊದ್ದೆ ಎಮ್ಮೆ ಇತುಬಾರ್ ಕುರುವೆ ಬೇವೆರಿಯ
11: ದೇಹಿರಾಜ್ಯಗೆ ಅಡು
10: ಎಂಹಾ ಸತರುಸ್ತೆಕ್ ಸಾಲಿಸ್ ನುವೆ ಕಿಲೋಹರ್ಟ್ಸ್ ಮೀಡಿಯಂ ವೇವ್ ಅಡಿಹ ನುವೆ ಮೆಗಾಹರ್ಟ್ಸ್ ಎಫ್ಎಂ ಬ್ಯಾಂಡ್.

0: निमोने
1: पापा
0: हम किता मौसम में आने नहीं राज जाएगा
1: दे मौसम
0: ऐ कौन मौसम तक है
1: इरुआया
0: होला को मौसम को बा में दे मौसम के तफात तक के आने इरुआया मौसम का क्या ने बने होलांगा वारे बने हम हमें हारों में कोरियत दानी होलांगो मौसम वारा मरोंगे ऐमे मायने प्रोग्राम ने में दे गड़ो हालत चेंगे गुरुतु लिबे ತೆಂಗ್ ಮಾದ ಸ್ಕೂಲದ್ದಾನ್ ಜೇಂಡ್ದು ಸ್ಕೂಲದ್ದಾನ್ ವೇರ ರಂಗಳಂ ಆರಾಮ್ ಕೊಲ್ಲಾಗೆ ಹದಾಲ ಚೇಂಗೆ ವರಂ ಉಫಾಯ್ ಜೆಂಗೆ ಬದ್ದ ವೇಮ ಅಮ ಬಾಲಿಕೊಂ ಉಳಮಸ್ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ಗೆ ಬ್ಯಾರು ವೇಮ ಅಮ ವರಂ ಉಫಾಯ್ ಜೆಂಗೆ ದತ್ತಮೆ ಐನಿಯ ಅಕಿವೆಲಾಫ ದೆಂ ಇತುರು ಕುಚ್ಚಕ್ಕ ಅವಾಗ ದಕ್ಕಲ್ಲ ನೆನಕ ಸ್ತಿಕುದಿನ ವರ ರೀತಿ ಹದಿಯಾಗಿ ಗೆಣಸ್ತೀಫ ಅಸ್

0: खबर तक हो। बॉलीवुड के मशहूर तारी इमरान खान मतिंग हंदांग बोहरिता आई हेट लव स्टोरीज जाने तो जाने ना आदि एक में और एक तूफ़ादा फिल्म तकों आमुंगे मकबूल कंग होता फवा इमरान खान दिहा हर फ़हों अनिक काविस फिल्म कंगे बादे खुशाला देनी आशिदा अब्दुल करीम।
1: बॉलीवुड के एक्टर इमरान खान फिल्मी दायरा या दुर्गा दिहा आहार हुर्मा फहो एम्बुरी अन्ना फिल्मों मिहार मिवनी यकीन बेफ़ इमरान एम्बुरी अन्ननी नेटफ्लिक्स उन रिलीज कुर्मा हमजे फावा रोमांटिक कॉमेडी फिल्मों अधूरे हम अधूरे तुम्मों द हॉलीवुड रिपोर्टर इंडिया या दिंग इंटरव्यू का इमरान खान पुनी मी मीडिया दिहा आहार दोगे तेरे का एन अकुलनो फुरतम फिल्म का मशा ए फिल्म के शूटिंग ने मी मिहार कोरिया के अंदनी पोस्ट प्रोडक्शन के मासे के तक कमंग मेगे तुरुम मी फिल्म की बोडेति मी हुना हास आदि एन के मिहार के उमरा कुले को तैयार को फावा रोमांटिक कॉमेडी कम विस इमरान बुने मी फिल्म रिलीज कुरमा हमजे फवणी मी आहार के फहकोलो अधूरे हम अधूरे तुम डायरेक्ट कुरनी इतिहास दिहवनाहर इमरान कुलनु मशहूर फिल्म ब्रेक के बाद के विस डायरेक्टर दानिश असलम इमरान बुनागतुं मी फिल्म की ब्रेक के बाद के टीमुं फनर आहर फहुं उफद्दानी कहला नेचुरल फिल्में डायरेक्टर दानिश एनगे तिरुलमंग एसफावा बदलतका गुलिगें मी फिल्म की ए तजरिबातोगे अली गोफेदि वरा पर्सनल फिल्में मैं फिल्मों का इमरान एक जुआंग एक्टर गुरफते पिरजादावेस मुहिम रोल तक उम्फिन आने इमरान एम में फ़ाहम बड़ो रोल एक कुलफवनी इतिहास फनर वरना हरु कंगना रनावत एक कुलनु फिल्म कट्टी बट्टी का एक फ़ाहम फिल्मी दायरा या दुर्गा हुरमा फ़ाहो मैं आहरु के कुरी कोलो वीर दास के हेपी पटेल हाथरनाक जासूस का कुड़ा केमियो रोल एक कुलनु जाने तो या जाने ना या मेरे ब्रदर के दुल्हन का हल फिल्म तकुं बॉलीवुड के चॉकलेट बॉय के नमो मशहूर वे इमरान एम्बुरियन नाथी एने के सपोर्टरों गंडनी मी फिल्म अब बड़ो इंतजारे करमो
2: अदिति
3: चे तू यहाँ कैसे
2: सिस्टर के चांस तेरे घर गया तेरे पेरेंट्स को नहीं पता तू कहाँ है शालिनी के घर गया सब दोस्तों को फोन किया किसी को नहीं पता
3: ओ फोन घर पे भूल गई थी एनीवे अच्छा हुआ तो मिल गया आई गॉट अ चांस टू से बाय आज रात अमेरिका जा रही हूँ
2: और अगर नहीं मिलता तो
3: इट्स जस्ट अ हॉलिडे रात दो तीन हफ्तों में वापस आ जाऊंगी
0: फिल्मी दायरा फेन्ना बाय तरिंग वरंग अवह दायरा या दुरद्दा निम्मा एहनमेस लिबे रंगळु फुर्सते गे सोबुं निम्मुं बदल कुरातम वेसे बादे हुशाला देनी मरियम आतिफादनान
1: बॉलीवुड के तारी यामी गौतम एनागे कामयाब फिल्म यूरी द सर्जिकल स्ट्राइक कुलें फुर्सत लिबुंगे कुरिंग फिल्मी दायराया मुलिन दुरद्दान निम्मी कमा पुनिफि हिंदुस्तान टाइम्स दिंग इंटरव्यू का यामी गौतम बोनी एना दिहास बार वनहारो बॉलीवुड तारफ फिल्म विकी डोनाया बोर तरही बेली बोनमिस एफ ओ एकशी गेमवा रंगल रोल तक एना नुलिपि गिना हर तक विगें दिया कम यामी बुनिगत का विकी डोनाया की आमुको बॉलीवुड अदर नुकुन एक्टरों तारफा कहल फिल्म कनुवाती एना के करियर एगे असर कुरी कम ಏಕಶಿಗೆಂ ವಾ ಫುರ್ಸತ್ತೆ ಕೆನುಲಿಬಿ ಗಿನ ದ್ವಸ್ತಕೆ ವುಮುಂ ಎಕ್ಟುಕುರು ಹುಟಾಲ್ಮಫೋ ಎಂಪುರಿ ಏನಾಗೆ ಉಫನ್ರ ಹಿಮಾಚಲ್ ಪ್ರದೇಶ ಬದಲ್ವಾಣಿ ಮಿಕಮವೆಸ್ ಯಾಮಿ ಬುನಿ ಏನ ಬುನಿ ಗೊತುಗ ಯೂರಿಯಾ ಬಾಲಾಗೆ ಕುರಿಂ ಮುಳಿ ಫಿಲ್ಮಿ ದಾಯರಾ ದೂಕೊಲ್ಲ ನಿಮ್ಮಾಗೆ ಹುರಿಕಮ ಅದಿ ಎಮಿಹುಗೆ ಹಿಮಾಚಲ್ಗ ಹಿಮನೆ ದಂಡುವರ್ಕಂ ಕುರಾ ಬಿಂತವ್ಗೆ ಬೇಣುಕೋಕೆಂ ಆ ದಿರುಳ್ಮೆ ಫಶಂ ನಿಮ್ಮ ಫಾವಾಕಮ ಯಾಮಿ ಬುನಿ ಎವಾಹಕ ಮ್ಯಾಂಬ ಫ್ಯಾನ್ ಕ್ಯಾರಿ ಬುಣುಮುಂ ಎಮಿಹುಂ ಎಂಬುರಿ ಅಣ್ಣಾ ಶೆಬುಣಿಕಮ ವೆಸ್ ಯಾಮಿ ಬುಣಿ ಮೀಗೆ ಹೆಂಗಹರ ಕುರಿಂ ದೇಹಾ ಸ್ನವಾ ರಾಗಾಣುಕೆ ಯೂರಿ ದ ಸರ್ಜಿಕಲ್ ಸ್ಟ್ರೈಕ ಬಾಲಾಯಕಿ ಬಾಕ್ಸ್ ಆಫೀಹುಗ ಬೊಡು ಕಾಮಯಾಬಿಂಗ್ ಹೋದ ಯಾಮಿಗೆ ಕೆರಿಯರ್ ಮುಳಿಂ ಎಹೆಂ ಮಿಸ್ರಾಬಕ ಮುಳಿಂ ಅಂಬುರಾಲ್ ದಿ ಫಿಲ್ಮ್
4: सर्जिकल स्ट्राइक वो होती है कि जब कोई स्ट्राइक कर जाए और आपको पता भी ना चले जैसे कब इन सोल्जर्स ने पोजीशन ली और आपको पता नहीं चला।
1: योरिया की यामी के मिहार के फिल्मी हाँ अत्यादर डायरेक्ट हो रही फिल्म में ए इंटरव्यू का यामी वनी बॉलीवुड के फिल्मी आइला तक नुफूस कदमी होना गुलन नो न फरनानो न कुरी मतिवा गोंज हों तक गुले को तुम विस वाह कद काफा फिल्मी आइला तक निस्पे वाकुदी न नुवता स्टार किड्स नाका में अभी तक फहुस तकरार को फिल्म तक फुर्सत लिबेरो दायरा या गैग गुल में नो न फरनानो न एमे फुर्सतें होद मकीवस बड़ो इम्तिहाने कम एना पुनी बाय फिल्म तो के वाहक तक देखो मफ़ाहो एवज़ एंगो में नेती ए फ़ुर्सत तक गली गंदी उमों वारा बड़ा हितु का जहुन कम यामी पुनी नमस मिहारु कंकम बदल मंदा कमशा बेलुं तेरी मिहार बदनी फरनानुंगे आयलाय नों कमशा बदनी एक्टिंगे फिल्मवरा फिल्म के फिल्मवरा कम एना पुनी अतिमी कुरियंगो जीलंगो बड़ो उम्मीदे कम विस एना पुनी
0: मिफहारो हॉलीवुड के खबर का बलालाना हैरान कं गेनेस्टिंग हॉलीवुड के फिल्म ऑब्सेशन मी किहिने वा फिल्म में बा मी फिल्म में योनी वारपुड़ कामयाबी एंग हो दाफा उशाला देने आयशत सेना
1: बड़े ते बजट तकों उफदा सुपरहीरो फिल्म तका फ्रेंचाइज़ तरसकं कोरा मि जमानुगा मधु फैसा कोलकों उफद्दि बिरुवरी फिल्म कों मुळि हॉलीवुड हारां कोल्लाफि मि फिल्मन साबित कोद्दिनी मुळ वाहकेका बेलंतेरिंगे फुरिहम तारुही बोइन्नमा अमि लोफद्दुमका वेस्तुनीयेगे फिल्मवरुगा बडु कामयाबीन होदिदानिकं डायरेक्टर अदलियुन तेरिया खरी बाकागे ऑब्सेशन मिहार वफावणी तारीहुगा फसवणियां एम्मे बडु आमदनीयन होदी बिरुवरी फिल्म देहा सब्बीस वनाहरुगे जुलाई महुगे नियाला मि फिल्म वणी बैनलगवामी मार्केटुगा 4.5 मिलियन अमेरिका डॉलर वोरें बडु आमदनीय लिबिफा एम्मे हल्ला $500 डॉलरगे कुडा बजेटकों उफेद्दी मि फिल्म की मिजमानुगे सिनेमागा फेनिगन दिया एम्मे फाहागा कोल्लेवे एक कामयाबी फिल्म फेस्टिवल एका दक्काल मुन लिबुनु कामयाबी आयकु फोकस फीचर्स इन गणिगें रिलीज कुरिमि फिल्म गे तारिन्नकी इंडे नवरेटे आ माइकल जॉनसन मी इंसानागे केत्तेरी कमिने एदुमेरी कमा बेनुवा कंकं एदेगो ता फुरिहमवुमुं कुरिमतिवा बिरुवरी नतीजा तक्के मच्चा बिनाको उफद्दाफवा मोलु त्रिलाए
5: Bear, I love you so, so, so, so, so much. I don't think I could live without you.
1: ತಫಾತು ವಾಹಕಯಾ ಇಹಸಾಸ್ತಕುಂ ಫುರಿಗೆಂ ವಾ ಮಂಜರತಕ್ಕೆ ಸಬಬುಂ ಬೆಲಂತೆರಿಂಗೆ ಮೆದುಗಾ ಫಿಲ್ಮ್ ಅಂಗೊಯ್ ಮಗ್ಬೂಲ್ ಕಂ ಇತುರುವೆ ಹಫ್ತಾಯ ಕಫಾ ಹಫ್ತಾಯ ಸಿನಿಮಾ ತದ್ದಿಯೈ ಫುರಮುಂ ಮಿ ದಾಯಿರಾಗೆ ದಿರಾಸಾವೆರಿಂ ಸಿಫಕುರಾಗುತುಗಾ ಮಿ ತಾರಿಹಿ ಕಾಮಿಯಾಬಿಯೆ ಆಮುಕೊ ಫಿಲ್ಮ್ ತ ರಿಲೀಸ್ ಕೊರಾ ಫುರ್ತಮ್ ಹಫ್ತಾಯ ಫಹು ಆಮ್ದನಿ ದವ್ವಿನಮವೆಸ್ ಒಬ್ಸೆಷನ್ ಅಲ್ಲಿಬೆ ಆಮ್ದನಿ ದಿಯೈ ಎವ್ವರೆಕ್ಕ ಹಿಫೆಟ್ಟೆಮು ಮಿಯಾಯ್ಕು ಮಿ ಫಿಲ್ಮ್ ಮೆಫಾವಣಿ ಫೋಕಸ್ ಫೀಚರ್ಸ್ ಅಂ ಮಿಹಾತನಂ ಎಮ್ಮೆ ಬೊಡು ಆಮ್ದನಿಯೆಂ ಹೋದಾದಿನ್ ಫಿಲ್ಮ ಮಿ ಫಿಲ್ಮ್ಗೆ ಕಾಮಯಾಬಿಯಕಿ ಅಮಿಲ್ಲ ಮಸೆಕ್ಕತ್ತು ಫಿಲ್ಮ್ ಉಫದ್ದ ಫರಾತ್ತ ಕಲ್ಲಿಬುಣು ಬೊಡು ಕುರಿಯರುಮೆ ಮೀನ್ ಎಂಗಿಯಂದಣಿ ಉಫೆದ್ದುನ್ ತೆರಿ ವಿಷ್ಣುಮ ಆ ಹಿಯಾಲ್ ತಕ್ಕೆ ಹೀಗ ಎತ ಮಿಲಿಯನ್ ಡಾಲರ್ ಹರಿದುಕೊಗ್ಗೆಂ ಉಫದ್ದ ಫಿಲ್ಮ್ ತಕ ವಾದ ಕುರವಿದಾಣಿ ಕಂ ಯೂಟ್ಯೂಬ ಕುದಿ ಬಿರುವರಿ ಪ್ರೊಜೆಕ್ಟ್ ತಕುಂ ಮಗ್ಬೂಲ್ ಕಂ ಹೋದಿ ಬಾಕ ಮಿಹಾರುವಣಿ ಎಮ್ಮೆ ರೇಗಂಡಕುಂ ಹಾಲಿವುಡ್ ಕಾ ಎಮ್ಮೆ ಗದೆ ಅದ್ದೆಕೆವೆ ಎನ್ ನಮವೆಫಾ ಅದಿವಸ್ ಪಯ ಗೌಂ ತಕುಗೆ ಸಿನಿಮಾ ತಕ್ಕ ಮಿ ಫಿಲ್ಮ್ ದಕ್ಕ ಮುಂದಾಯರು ಬೈ ಫರಾತಕುನ್ ಲಫಾ ಕುರಾಗೊತುಗಾ ಫಿಲ್ಮ್ಗೆ ಆಮ್ದನಿ 5 ಮಿಲಿಯನ್ ಡಾಲರ್ ಅವ್ವರೆ ಮಚ್ಚನ್ ಅರಾಣೆ ಮಿಯಾಯ್ಕು ದುನಿಯೆಗೆ ಎಮ್ಮೆ ಫಹಕೊಲ್ಲವೆ ಬಿರುವರಿ ಫಿಲ್ಮ್ ತಕ್ಕೆ ಲಿಸ್ಟುಂ ಮಿ ಫಿಲ್ಮ ದಾಯಿಮಿ ಜಾಗ ಲಿಬೇಣೆ
0: ಹೌಸ್ ಆಫ್ ಸ್ಟೋರಿ ಟೆಲರ್ಸ್ಗೆ ಬೇಣು ತೇವೆಫುಳು ನಾ ಹಮ್ಯ ಮೀ ವರಂ ಉಫಾವಿರ್ ಖಬರೆ ಕುಶಾಳಾದೇನಿ ಮೊಹಮ್ಮದ್ ರಮೀಸ್
6: ಮಶೂರ್ ಪ್ರೆಸೆಂಟರ್ ಸ್ಕ್ರೀನ್ ರೈಟರ್ ಶಹದ ಮಹಮೂದ್ ಅದೇನಾಯ್ ಫಿಲ್ಮಿಹ ಮಶೂರ್ ಆಕ್ಟರ್ ಶರಫುದ್ದೀನ್ ಅಬ್ದುಲ್ಲಾ ಶರಫ್ಗೆ ಅಮಿಲ್ಲ ಪ್ರೊಡಕ್ಷನ್ ಹೌಸ್ ಹೌಸ್ ಆಫ್ ಸ್ಟೋರಿ ಟೆಲರ್ಸ್ ವುಜೂದಗಿರಸಿ ಹೌಸ್ ಆಫ್ ಸ್ಟೋರಿ ಟೆಲರ್ಸ್ಗೆ ಫರತ್ ಮಾಫೆದ್ದು ಕಮವ ಬೇನು ಇಫ್ತಾಹುಕರಿ ಮಿದಿಯ ಜುಲೈ ಮಹ ಮೀಡಿಯಾ ನೆಟ್ ಒರಿಜಿನಲ್ ಗೊತ್ತು ಅಗಣಿಸ್ತೆ ಮಿ ಸೀರೀಸಕ್ಕೆ ಕಾಮಯಾಬ್ ಲಿಯುಂತರಿ ಆದಿ ಡೈರೆಕ್ಟರ್ ಶಹದ ಮಹಮೂದ್ ಲಿ ಡೈರೆಕ್ಟ್ ಕೊಫಾವ ಲೋಬಿಗೆ ಮಜಾ ರೋಮ್ ಕೊಮ್ ಮುಫೆದ್ದುಮೆ ಮಿ ಸೀರೀಸ್ಗೆ ಟ್ರೇಲರ್ ಮಿಹಾರ್ ಆಮ್ ಕೊಫಾವರ್ ಟ್ರೇಲರ್ ಫಿನಗಿದಾನಿ ವರಂ ಮಜಾ ಆದಿ ಶೋಕ್ ವರಿ ಹಾದಸಾತಕೆ
7: ಮಮ್ಮಯ ಬಾದ
8: ತೀನ್ ಹೆದುಂಗಳಾಗ ನೂಳೆ ಬದ ಅಂಗಿನ್ ಕೂತಿನ್ ತೀನ್ ಹೆದುಂಗಳಿ ಹಡಿಯೆ ಮಮ್ಮ ಬೇಡ ಮೇಲೆ ಎದ್ದಸ್ ವಾಹಕ ಅಡು ಹಾಕ ತೀನ್ ಹೂವಂಗುರಿ ಮೀವು ಕ್ಯಾಚಿವೆನಿ ಮಮ್ಮೆ ಅಷೆ
9: ಹೂವಕ ನೂನೆ ಮಿಹಿರಿ ಮಮ್ಮ ಮೀಕ ವಾಹಕ ದಕ್ಕಮೆ
10: ಅಲೆ ನೂನ್ ನಮ್ಮೆಣ್ಣೆ ಗುಂತ ಕಿಯಾಕ ದಿಗ ಗೊದ್ದೆಣ್ ಮೆಗೆ ಸೇರ್ನು ಅನ್ನ ಹುಣ್ಣಾನೆ ಹೆಣ್ಣೆ
6: ಬೇನುಗೆ ಲೀಡ್ ರೋಲ್ ತಕ್ಕು ಫೆನಗೆಂದಾಣಿ ಮಕ್ಬೂಲ್ ಫಣ್ಣಾನುಕಮವ್ವ ಶರಫುದ್ದೀನ್ ಅಬ್ದುಲ್ಲಾ ಶರಫ್ ಅದಿ ವಾಸಿಯಾ ಮೊಹಮ್ಮದ್ ಶಿಯಾ ಮಿ ಗೀತರುಂಗ್ ಆಮ್ನ ಶುಹಾಯ ಹಾಫಿಜ್ ಗೀತರುಂಗ್ ಮಿ ಸೀರೀಸ್ ಅಲ್ಲ ತಾರಹ್ವ ತುತ್ತು ಫಣ್ಣಾನ್ ಮಾಯಿಶ್ ಮಿ ಸೀರೀಸ್ಗ ಶರಫ್ ಕೊಳನಿ ಸೈಫ್ ನಮಕಕ್ಕಿಯ ಮಿಹೆ ಕ್ಯಾರೆಕ್ಟರ್ ಸೈಫಕ್ಕೆ ದಿರುಳುಂಗ ಅಬದಿಸ್ ಹಮಜುಹುಮ ಅಮಾಂಕಂ ಬೇಣುವ ಮಡು ಮೇತ್ರ ಮಿಜಾಜಿಗೆ ಮಿಹೆ ನಮೆಸ್ ಏನ ಲೋಬುವ ಮಿಯಂಗ ದಿಫಾವ್ಗ ಕೊಮ್ಮೆ ಫದ ಕುರ್ಬಾನೆ ಬಾಂಬೆಸ್ ಫಸ್ ಮುಜೆ ವರ್ಗದ ಶಕ್ಷಿಯತೆಯ ಗುತ್ತಗ ಮಿ ಕ್ಯಾರೆಕ್ಟರ್ವಣಿ ಸಿಫಕೊಫ್ಫ ಫಣ್ಣೆ ಗೊತ್ತು ಬಲ್ಲಾಯರು ಮಿ ಸೀರೀಸ್ಗೆ ಸಿನಿಮಾಟೋಗ್ರಫಿ ತಯಾರು ಕೊಫವಾನಿ ಅಹಮದ್ ಜಿಫಾಫ್ ಅದಿ ಸೀರೀಸ್ಗೆ ರೀತಿ ಪೋಸ್ಟರ್ ತಫರ್ಮ ಕೊಫವಾನಿ ಹೂದ್ ಇಬ್ರಾಹಿಂ ದಿವೆ ಉಪದ್ಯುಂದಕ ಲೋಬ್ಕರ ಫರಾತಕ ಬೇನುಂ ಬೆಗೆಂದಾನಿ ಆಯ್ಲ ಆಕ್ ಬಲಾಲಿವೆನ ಹಿಂಗ್ ಹಮಜಿ ಹೊಂಗನಸ್ತೆ ಫೆಂಬರ್ಗೆ ರಂಗಳು ಫೆದ್ದುಮಕ ಮೀಡಿಯಾ ನೆಟ್ ವಿಡಿಯೋ ಕ್ಲಬ್ ಮೆದಿರುಕೊ ಹಯಂ ಆಗಸ್ಟ್ ದೇಹ ಸಭ್ಯ ಹೊಂ ಫಿಶಿಂಗ್ ಮಿ ಸೀರೀಸ್ ಬಲಾಲಿವೆ
0: ದಿವೆ ಹಿಂಗೆ ತೆರೆಗ ವ್ಯಾಗ ಹಿಫ ಮುಂದ ಪಾಕಿಸ್ತಾನ ಸೇರಿಸಿದ ಬಲಾ ಮೀಹುಂ ದುವಹೆ ದುಹಕ ಗಣ್ಣನಿ ಗಿನವಮು ಇತುರುವಮು ಮ್ಯುತಿ ಅಣಿಕಾವಿಸ್ ಪುಫಾವಿರಿ ಹಬರೆ ಹುಷಾಳಾದೇನಿ ನಾಫಿಸ್ ಅಬ್ದುಲ್ ರಶೀದ್
11: ಪಾಕಿಸ್ತಾನ್ಗೆ ಮಶೂರ್ ಟಿವಿ ಚಾನಲ್ ಜಿಯೋ ಎಂಟರ್ಟೈನ್ಮೆಂಟ್ ಗೆನಿಸ್ತೆ ಆ ಡ್ರಾಮಾ ಸಿಲ್ಸಿಲಾ ಹಫಾ ದಕ್ಕಂ ಫಶಾಫಿ ಮೇ ಡ್ರಾಮಾಗೆ ಲೀಡ್ ರೋಲ್ ತಕುಂ ಫೆನಿಗೆಂದಾಣಿ ಹೀರಾ ಮಾಣಿ ಮೀಕಾಲ್ ಜುಲ್ಫಿಕಾರ್ ಸೈಫ್ ಅಲಿ ಖಾನ್ ಅದಿ ಅಲಿ ಹಸನ್ ಶಾಹ್ ಮೀ ಗೇತರುಂ ಆಯ್ಷಾ ರಾಜ್ಪೂತ್ ಅಹ್ಸನ್ ಅಫ್ಜಲ್ ಖಾನ್ ಯೂಸುಫ್ ಬಶೀರ್ ಗ್ರೇಷಿ ಕಿನ್ಜಾ ಮಲಿಕ್ ಉಜ್ಮಾ ಹಸನ್ ಸೀಮಿ ಪಾಷಾ ಶಾಜಿಯಾ ಗೋಹರ್ ಅದಿ ಮಹಬೂಬ್ ಸುಲ್ತಾನ್ ಫದ ತರಿಂವಿಸ್ ಮುಹಿಮು ಬ್ಯಾತಕುಂ ಫೆನಿಗೆಂದಾಣೆ ಮಿ ಡ್ರಾಮಾಗೆ ವಾಹಕ ಬಿನಾವಿಫಾವಣಿ ಲೋಯ್ಬಾ ಇತುಬಾರಾ ಕೆಹಿವಿರಿಕಂ ಗೇತುರುಂ ಫೊರುಯಿಫಾವಾ ಸಿರ್ರುತಕೆಗೆ ಮಚ್ಚ ವಾಹಕಾಗೆ ಮರುಕಸಿ ಕೆರೆಕ್ಟರ್ ಅಕಿ ಆಯ್ಲಾಗೆ ಬೇಣುಂತ ಫುದ್ದಾದಿನುಮ ಬುರಕೊಂ ಮಸೆಕೆ ಕುರ ಹಿವ್ವರುಗದ ಅಂಹಿ ಕುಜ್ಜೆ ಕಮವ್ವ ತಜೀನ್ ಅದಿ ಏನಾಯಂಗ್ ಎಹಿ ತಿರುವೆದಿ ಹಿವ್ವರುದೇಂ ಫರಾಸ್ ಹುರೆ ಮಿಹಾತನಂಗ್ ಆಮುಕೊಫವಾ ಟೀಸರ್ ತಕುಂ ಎಂಗೆ ಗೊತುಗ ಮೀ ದಿರಿಯುಳುಮುಗೆ ಹಿದ್ದತಿ ಹಗೀಗತ್ತಕ ಕುರಿಮತ್ ಲಮುಂದ ದೆಹಿ ತೆಗ್ಗೆ ಜಜ್ಬಾತಿ ದತುರೆ ಗಿನ ಬಯಕು ಮಿಹಾರಿಸ್ ಇಂತಿಜಾರು ಕುರಮುಂದ ಮಿ ಡ್ರಾಮಾಯಕಿ ಬೆಲುಂತಿರಿಂಗಿ ಹಿತ್ತಕ ಕುಳಿಲಾಣೆ ಫದ ಅಸರುಗದ ವಾಹಕೈಗೆ ಮಚ್ಚ ಬಿನಾವೆ ಫವಾ ಸಿಲ್ಸಿಲಾಯ್ ಹಫಾಯಕಿ ಪಾಕಿಸ್ತಾನ್ಗೆ ಮಶೂರ್ ಪ್ರೊಡಕ್ಷನ್ ಹೌಸೆ ಕಮವ್ವ ಸೆವೆನ್ ಸ್ಕೈ ಎಂಟರ್ಟೈನ್ಮೆಂಟ್ಗೆ ಫರಾತುಂಗ್ ಅಬ್ದುಲ್ಲಾ ಕದ್ವಾಣಿಯ ಅಸದ್ ಗುರೇಶಿ ಉಫದ್ದಾ ಫವಾ ಸಿಲ್ಸಿಲಾಯ್ ಮಿ ಡ್ರಾಮಾಗೆ ಸ್ಕ್ರೀನ್ ಪ್ಲೇ ರುಕ್ಸಾನಾ ನಿಗಾರ್ ಲೇವ್ದೀಫಾವಾರ್ ಡೈರೆಕ್ಟ್ ಪಫಾವಣಿ ಇರ್ಫಾನ್ ಅಸ್ಲಂ
12: ಮಾತಶಂ ಬೇಪನಾ ಮೊಹಬ್ಬತ್ತೆ.

0: Garing egara gadi 22 minute me har mane hinga af kuriam midani emmeri timmi show bar jahan show ek ka kuria dan show ga bair wan beenam wa farat kun tin tin hatare sumeng hai me number gula nan note kol leven
1: kodu wale rit lava ni mi gem midi ai do ya rane kes mi wani itru baire ka gulifa amiza
2: labba
1: amiza halu ki ne
2: alhamdulillah
0: rang ami
2: labba
0: मैं हर वक्त के अने रेडियो के आड़ू कुड़ों को गादा को करने को अरे रेडियो क्या रहेगा तती होरी
2: आह दुर्ज्जे ही लाग
0: आह वहाँ दुर्ज्जे कुड़ों में ना हम कुड़ों में गाड़ू ही बैनी रेडियो क्या रहेगा ना ते
1: आमी आमी की कर लनी
2: यह
0: मम्मा रेडियो होले अंगनी वाड़ो
1: రీతి లవకి ఉంటే రేఖి కోబాత
2: రీతి లవకి ఉంటే రేఖి राफिया तो रामीजा
0: मेरे फाशाम वे के मेरे लिए सिर्फ राफित का वर्दी तलवे
1: अड़ो हाल इंदा
2: हाँ
1: अमी
2: अलबा
1: अड़ो हाल इंदा
2: आधे अड़ो ही
1: अड़ो हाल इं
2: मम्मा की रेडी हो गए हम तेरी एको
0: ऐहें ता मम्मा मम्मा कब की ने
2: अल्हम्दुलिल्लाह रंगाली रात करें
0: रंगाली तो
1: ಹಾಸಕೊಲ್ಲ ಲವ ಗೆನಸ್ಲದೇನೆ ಮೇರೆ ಕಾಕತ್ತ ಹಾಸಕೊಲ್ಲ ಲವ ಹಾಸಕೊಲ್ಲ ಹುರಿಹಾಯ ಮೆನ್ನದ ರೇಡಿಯೋ ಹುರಿಹಾಯ ಮೆನ್ನ ಹುರಿಹಾಯ ರೇಡಿಯೋ ರೇಡಿಯೋ ಗೋಳೆನ ಸಲ್ಲೆ ಸಲ್ಲೆ ಅದು ಸಲ್ಲೆ ಮಿಹರ್ ನೂಳೆ ಸಲ್ಮಾಣೆ ಎಂತ ಮಿಹರ್ ಸಲ್ಮಾಣ್ ಗೊಸ್ಸಿ ರೇಡಿಯೋಗೆ ಹುರಿ
0: ಬುಂಜೆ ವಾಕಿ ವೇಲಾ ನಮೆ
2: ಮಾತಿಮಾಗೆ ಕುಜ್ಜೆ ಕೋ ಮಮ್ಮಗೆ
0: ಎಹೆಂತ ಕೆ ಕಾಕೆ ಬುಣಂ ವಿಹೆ ವೆಜ್ಜೆ ಫಾತುಮಾ ದತ್ತೆ ಬುಣವೆ ನಾಟದ ದಿಮಾಯ ಮುಬುಡಲಾ ನಾಟ ತಮೆ ಅರ್ವಾತೆ ಕೆ ರೇಡಿಯೋ ಕುನುಣೆ ಒಣೆ ಕೆ ಕಂ ಪಿಎಸ್ಎಂ ಗೆ ಕೆ ರೇಡಿಯೋ ಕುನುಂಗುಳೆ ನಿಕ್ಕೆ ಏಕ ಮಸ್ ಬುಡಲಾ ನೆಗೆ ದಿಮಾಯ ಮ ವಾಕಿ ವೇಲಾ ನಮೆ
2: ಆದೆ